0: वारा तफा तो बंजे में फहरु मी गणेश तिरी मी बांदेगा मी गणेश तिनी कोमस रशक के बाहुरु हिगा कोन रशक के बाहुरु है तो मी फहरु सुल्तो ना कारे हालन दो अस्सलामुअलैकुम
1: वालेकुम सलाम
0: सुल्तो ना
1: लम्मा
0: कबा कोन रशक के बंजे मी अड़वनी हिगेता
1: लम्मा
0: कोन रशे
1: माहुसी
0: देमे दाते में मेगेनेस तेने नु बंजे दो हादिया एक गोता ए बांदी मेगेनेस तेने राज्य के कोमेस रशे के बाहुरु आए कोंगे ए कोन रशे के बाहुरु एक कंगे है सुल्ताना
1: लंबा
0: इंगे ते कोन रशे के बाहुरु एक का देमे मे फादर दिन हादिया ए आए Formula bahura. Formula.
1: For.
0: Nenge. Kono shike deme ti boni. Kome sira shike nam boni do.
1: Huado.
0: Huado. Huado ake sama vara reete bahuru enge. Ekamako mi bandi mi ganes tini formula bahuru. बंदी का ख्याल दिनी वस फॉर्मूला को के बाय तंतनों के वाह कर दो
1: लब्बा
0: कब्बा सेबो एक इंत त्योड़ा ने में दो
1: लब्बा
0: कुछ के रोट्टा रोट्टा रिहा करा दो हम वर रंगल सैबोला वरत मसेक्कत तैयार वेला अंदो मीनी हिंगा मसेक्कत दमा गुरुआ तंगे फुरतम मेदानी शवियाणिम फेशिकेंग अलिफा बाकी है बहुर हो रिहा करे कौन करे नागाणी शवियाणे नोन रा अलिफ ओके हम हिंगा अलिफ गे मसेक्के बला लंदो Alif Kamiyoti.
2: Fikoi.
0: Fikoi. Fikoi ga me vagot ki dat kyal dena list enge?
1: Lappa.
0: List kyal dene ma egen sultana fahaga kollam vi bimmatim fennani konge chissetto. Tayyar.
1: लब्बा
0: बिम्मती का उड़े अच्छी बिम्मती का होरे दाने अच्छी एगो तंगे एम विमा लिस्ट का मिया तुम्हें होरे अच्छी सकी मातिंदा बोटो वेली दोने हिनी विला गस वीना इतनों कोंगे अच्छी से बिम्मतीम फ्रेंडली वेली वीना हिनी
1: Gas.
0: Then? Nemonita.
1: Adi
0: F. Faharu. Matinda Boto, Veli, Doni, Hini, Vila, Gas, Vina.
1: Veli.
0: Har Sultana. की लिस्ट का मेरे वेली हेनी गस वेना मैं हाथ आ रहे थे सोलता ना बोने लायक
1: हेनी टोन गस
0: निमोने
1: लब्बा
0: आह मैं फुरता मस्त क्या वारक काम है अब इंगे देव में होती देवाना मस्त क्या वाह क्यों तैयार था
1: लब्बा
0: मा दुरुनों हिसाबे का एक कुड़ा कुड़ा रीति आवश्यक का उलोन अंग आहारों के जान की वारं हालानी ऐहन नमः सिंह हो कुछ जान के गे के फुरगा होगा वारे रीति बागीचा एंगोए ऐना के काफ़ बुनागो तुम ऐ हमारे कनी मागस तक फड़ा बागीचा एंनो ऐ बागीचा का तेरे का तफात वत्तरों के मेवा तब वसूरे देखने वान
1: एक ही जगह,
0: ಏಕೆ ತೆರೆಗ ಅಫಲ ಅಣ್ಣಾರ ಕೊಣ್ಣಾರ ಜಂಬುರೋಲ್ ಜಂಬುರೋಲ್ ಗಸ್ವೆ ಸೂರೆ ಓಕೆ ಎಹಮ್ ವಿ ಮಾ ನಿಮ್ಮ ಕೂರಿ ಎಬತ್ತ ಆಡೋ ಅಂತಿ ಬಿಕು ದಿನ ದೇಣ ಹದಿಯಾಯ್ ಕೊಂಗ್ ಹದಿಯಾ ಮ್ಯಾತಿ ಲವ ಎಂಗೋತಿ ಎಹಮ್ ವರ ತಯ್ಯಾರೋ ಕೆಂಗ್ ಹೊರಿಕ ಅಂದತ್ತೆ ಬಲ್ಲ ನಿಂಗೆ ಅವ ಫಶ
1: ಅನನಿ ಅನನಿ ಅನ್ನಾನಿಯೋ ಸತ್ತುಲಾಗೆ ಕಾರೆ ಅನ್ನನಿ ಅನ್ನಾನಿಯೋ ಸಹಿ ಸಹಿ ಸಹಿ ಸಹಿ ಸುಲಾಗೆ ಕಾರೆ ಸಹಿ ಸಹಿ ಸಹಿ ಸುಲಾಗೆ ಕಾರೆ ಅನ್ನನಿ ಅನನಿ ಅನ್ನಾನಿಯೋ ಅನ್ನನಿ ಅನ್ನನಿ ಅನ್ನಾನಿಯೋ
0: ಜೋಶುಗ ಹೊರೆ ಮೇ ಕಿಯಾಲ್ ದೇಣಿ ಮಿ ಲವ ವರ ಫೋರ್ ಈಗದ ಹೆಮ್ಮ ದೇಮ ಸೆಕ್ಕೆವಸ್ ಫುರಿ ಹಮ್ಮ ಕೊಲ್ಲ ಗುರುತ ಸುಲ್ತೋಣಸ್ ಗೊಸ್ಸ ಎಬ್ಬಂಗೆ ಎಮ್ಮ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಿಮ್ಮಿಂದ ಅಡು ಹಾಲಂಗೇನಚ್ಚೆ ವರ ಬಡ ಶುಕ್ರಿಯ ಸುಲ್ತೋಣಸ್ ಬ್ಯಾರು ವೆಲಿಮಂಗೆ ವಕೀವೆಲ್ಲ ಸುಲ್ತೋಣ ವಕೀವೆಲ್ಲ ಫಣಿಕಸ್ ತಿಗುದಿನ ವರ ರೀತಿ ಹದಿಯಾಗಿ ಗೆಣಸ್ತೀ ಫಿತ್ರ ಕುಚಕ್ಕ ಬದ್ಲು ಕೊಲ್ಲಾಣ್

0: हंगार
1: अंगार दो मिंद्र कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होगेरे मिंदमो पार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकनी दिवे राज्य के आडू
3: हेलो कब आमिया तो किए ने
1: वारा रंगल
4: वारा फक्का हम
5: मिया तो यहाँ रंगले नो
4: वारा बलिको
5: देंगे कहाँ लगोते
6: हम वारा बेस्टो
4: दें हाय हाय नो
3: ऐहुन तेरिंगे हाला हुआल ओलम फिल वाला वाह कद कालो मा
6: कब मैं बुद्ध दुआ है किरेगा डो एकार कट सुम मिनट का तिवही राज्य के अड़ों के नस्ते नी
5: मिया तो की ने
7: इंहा सातरस्ते का 49 किलोहर्ट्ज़ मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्ज़ एफएम बैंड
2: कामिया भी एफआर वेरिंगा तुम इरुशाद हो दम बेनुं ता भी एफआर फुरां कुरम बेनुं ता
1: वुन दंकार
5: कम में होनी हिर दोहे के हिंदु नो नो गिट फन्ना रहेगा रिपीट होनी हिर दोहे के हावीरो हाथरु गिट फन्ना रहेगा आदि आदित दोहे के हावीरो हाथरु गिट फन्ना रहेगा
1: इंगा सत्तर से 149 किलोहर्ट्ज़ मीडियम वेव 89 मेगाहर्ट्ज़ एफएम बैंड
5: हम एक नई दिव्य राज्य के अड़ों When the school day ends and the afternoon sun warms the sky, a whole new adventure begins.
3: Can a little ant really save a dove?
8: And what happens when you tell the truth, even when it's difficult?
9: Yes, my dear. Even the smallest heart can find the biggest courage. Welcome to Little Lights.
8: Where big lessons meet heartwarming adventures.
7: Get ready for unforgettable moral stories that spark imagination, inspire young minds, and guide little feet on the right path.
8: Tune in Fridays at 4:15 p.m. with repeat broadcasts every Tuesday at 4:15 p.m. and Wednesday at 5 p.m.
7: Just wait for the magic to begin right here on Dvihiraachi Gyaadu.
8: Little lights, little lights, little lights.
7: 1449 kilohertz medium wave and 89 megahertz FM band.
6: Only on Dvihiraachi Gyaadu.
8: Little lights, little lights, little lights.
1: Ilmi noorum hittang aro kuruwa. ದೆದುನಿಯಗೆ ಬಾಜ್ವೆರಿಕಮ ಮಗು ದಕ್ಕಾದೆ
10: ತುಳಹೆಯ ಫುದುಂತೆರೆ ಉಫಾವೆರ್ದಿರುಳುಮಕ ರಾಸ್ತಾ ಫಹಿಕೊತ್ತೆ
1: ಉಮ್ಮೀದು ಆಕೊದ್ದಿ ಎಕಣಿವೆರಿಕಂ ಫಿಲುವಾದೆ
10: ದಿವೆಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
1: ಇಂಹಾ ಸತರ್ಸೆಗೆ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
10: ಅಡಿಹ ನುವೆ ಮೆಗಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
1: ಮಿಹಾರು ಗಡಿನ್ ರೇಗಂಡು ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಸ್ಮೆಟ್ ಮೀ ದಿವೆಹಿ ರಾಜ್ಯಗೆ ಅಡು ತೆಂಗ್ ಅಳುವನ್ ಮೆನ್ ಕುರಿಯದ್ದಾಣಿ ಹಯಾತ್ ನಾ ಮಾಯಾಕು ಮಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮಕಿ ಕುರಿ ಗೆಣಸ್ತೀಫಾವಾ ಪ್ರೋಗ್ರಾಮೆ
7: ಹಿವ್ವರೆನ್ ನೆರೆ ನೀ ಕಶಿನ್ ಉಮ್ಮೀದು ಒಯಗೆ ಹಿತು ತೆರೆ ಹಿವ್ವರ ಉಮ್ಮೀದಕ್ಕೆ ಸಬಬೇನ ತೇಜಾ ಫುಣಿ ನಿರೆ
1: ಹಯಾತ್ ನಾಮಾ